मुझ मरियाम बाप कर गए हम दूसरी से मर गत मरियाम बाप कर गए मुझुर कंटोम फाल अगली जे ചിലമ്പുദീസ് അഭിയമ്മ മറിയാൻ അഗ്നവ്യം.